लेख लिख धर्म विचारे, गावन तुदनो ईश्वर ब्रह्मा देवी, सोहन तेरे सदा सुवारे, गावन तुदनो इंद्र।